धा क्रे धा तीटा धा गत रक दिंगे तिन्ना क्रे धा तीटा धा गत रक तिंगे तिन्ना क्रे धा तीटा धा गत रक दिंगे तिन्ना क्रे धा तीटा धा गत रक दिंगे।